तिल मध्ये यदा तैलम् तिल मध्ये यदा तैलम् क्षीर मध्ये यदा घृतम्